मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाद कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाद कार्यक्रमात आतामी ऐकुया पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवें आयचे ये कार्यक्रम संपयतां। मुकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता। परत एक पटी देव बरे करूं। दळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।

मुगच्छा ऐकोप्यालो कोंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कोंगनीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लेंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

या गीता सवें आईचे कार्यक्रम संपयता मोकल्या कोमनीनाथ कार्यक्रमान मेळता। परत एक पटी देव बरे करूं। येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून आसल्यात। ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।

मुगच्छा ऐकोप्यानो कुंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कुंगनीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवें आई चीये कार्यक्रम संपयता मोकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.